अदे को मैं हर के बस अजूल हम हो गए सब इस वन दस अड़मे में फाह कुरनी राज्य के मिनी मंतु हो गए को तुगा नवार सते का फस तोड़स फस वन आहरु तिवे राज्य अजूल हम हो गए थे सब इस वन दो हो मिली पुनो मिनी वंक का मकी इंग्रेस के हिमायतो नेट्टी तिवे राज्य ली पुनो फुरी हम मिनी वंक कम एतुआ हो गए हिंदू नो राज्य का डिन तिहे जहे इरुगा राज्य मिनी वंक का ली पुन कम के एग्रीमेंट का सोय कुरवे के अंतिम ಫಾಕೊಲ್ಲವೇ ಗೊತ್ತುಕ ಏರು ಕೊಳುಮುಖ ಹುಣ್ಣ ಇಂಗ್ರೇಸಿ ದೌಲ್ತ್ಗೆ ಹೈ ಕಮಿಷನ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಏರುಗೆ ಬಡು ವಸೀರ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ನಾಸಿರ್ ಮಿಸೊಯ್ ಕುರೆಬಿ ಎಗ್ರಿಮೆಂಟ್ ಆಕೀಕ ರಾಜ್ಯ ಮಿನಿಮಂ ಕಂ ಫುರಿಹಮ ಮಿನಿಮಂ ಕಮ ಲಿಬಿಗೆ ಮಿತಿ ಮಿ ಎಗ್ರಿಮೆಂಟುಗ ಸೊಯ್ ಕೊಫಮ್ಮಣಿ ಶ್ರೀಲಂಕಾಗೆ ಕೊಳುಮುಖ ಹುಣ್ಣ ಇಂಗ್ರೇಸಿ ಹೈ ಕಮಿಷನ್ಗೆ ಕಂ ಫಾಹಾಕೊಲ್ಲವೆ ಅದೇ ಮಿನಿಮಂ ದೋಸ್ ಅಳ್ಮೆ ಫಾಹಾಕುರ ಮುಂದಾಯರುಗ ಕೊಮ್ಮೆ ಹರಕುಸ್ ಮಿನಿಮಂ